छुटी ना जिन्हीं नाम ते आया गए मसकत काल नानक ते मुखे उजले किती छुटी ना।